0: na chat khidu na ai koi gi purei rom ba khongnang khong lom de lady ba sri sri bijoy gobind sri sri gobind ji gi hojang main gate adu tam na chat ka dori bani mafam adu yoru da ba matung da amuk hanna ai koi gi miya machina road asima mai leiraba matung da hanagi ngasai road chingba hauki ba mafam Bodhachandra College gi ahan baget ado adu tam na amuk hanna chinglaktuna ko na mafam adu dagi ekoi gi hari sankirtan ga loina na sri sri gobinda ji gi mani mandir da amuk lengsin duna tungda amuk dhup arti barti katlaba matung da sri sri mani mandir da amuk lengsin gada bani makha ta ba pokdam gi da makta ai gi maru sri khairpam biswamitra da amuk khusi nazari
1: thagachari maru devendra haujik ngaktang dudi mayam punamak ai khoi gi unit asi gi running commander gi unit asi gi hek mamang da road adu khamaga leibna ikhoi mai kai karom da kari leiri bahai baba hek ujai da bani bhakt singh na pulap yom se lakhi duna haujik road asi awang thang ba hojang lom da tap na tap na bhakt ba stop singh na sina jodli pai duna singre nikopa sida pukning da yam na nung si jaba ibungo gi road asya ahalaman lai gurujon singh ne hang na khan giri mang lom dagi ibungo gi road asi ujaba ibungo gi darshan mayamung ibungo gi masali bi magi darshan hakthing na phangjaba haujik na ikhoi na tung lom dagi muk ujari ba ibungo gi road asi masi gi magun si kari gu mabat takhe na balik tam ondok na nin graba adu gumba ibungo gi road asi gi adu gumba masak ni mawong ni mataung ni apun bawang besi road asi put ni putaruk makai ni kumsi kumgi road ase ambari gi saruk yot ki sakamari gi hek mathak tagi khambari phawba ibungo gi lengjen bambu ri ba mafam asi phawba ambari gi saruk asina put kun ma thoini adu ga hari ba khambari asi dagi dhajja road ki maton फिराल मतोन अदु फाउबसिना फुट तरा तरेत मखाइनि पुन्ना फुट निफु तरुक मखाइ वांगब रोड नि रोड असिगि मथकता तोंगान तोंगान ब भगवान सिंगि मूर्ति सिंग न माइके मरि दंगाक सेली भगवान श्री श्री शंभुनाथ शिव महादेव इबो लक्ष्मी नारायण garur dling sin biri baibungo loinana ram lakshman hanuman bhakta hanumana lengthong na dano pujabagi saktam ondok nanung sikhra badu gumba haujik chat leng riba road asi akashbani imphal gi ekhoi office ki mamang da ekhoi na hiruk hira kachaba okchabagi adu gumba thoram su langjeri adu ga mathang mathang asumna tongan tongan ma mapam singda hiruk hira katpa asigi thabak asi langjer ba matung da awang thang ba hojang yoru raga amuk mamai leiduna hanbi rakkada ban mikko pasida ekhoina akashwani imphal na 1968 tegi hauna asi phaw ba le pa leitana thogal taujarak pa running commentary asigi ngasi gi thogal lo ya ma oina kwai gi thogal taujaba matam da pukning da tujung ba harau ba nungai ba खुरुम जनिंग बा चोरोन शोक ना खुरुम जहो बा अहलमन खरदंग निंसिंग जदब गम जदे गुरुदेव गुरुदेव खरसी थमोई सेंग ना निंसिंग जरी चोरोन द चंग जरी अज्ञान तिमिर अंधस्य ज्ञानंजन सलकाय सक्षुरुनमी लीतंग येना तस्मै श्री गुरुवे नमः सिगुंबा आकाशपानी इंफाल की रनिंग कमेंटरी सिबु हिंगन बिरंबा मथोय हापी रंबा अहान बा अंगन ब मतम गी मिरोल सिंगे लगता खाइदेम नब कुमार श्री चांदम गोपाल सिंह रूप महल थिएटर की मरु ओरबा सीनियर गुरुदेव ओ बिरंबा श्री ओइनाम बिरमंगोल सिंह रूप महल थिएटर की अमुक्सु लुचिंग पुरेल ओ बिरंबा मियान सखंग नबिरबा आकाशवाणी